कैलाश शिखर पर साजे, धूमकेतु ध्वनि मृदंग बाजे, शीश चंद्र और गंग विराजे, उमा रमा हरि सुशब्द साजे, कर त्रिशूल डमरूली नाचे, शिव धेत धेत प्रेधेत प्रेधेत तेत धान धान धा तान तान धा धान धान धा, शिव धेत धेत प्रेधेत प्रेधेत तेत धान धान धा तान तान धा धान धान धा, शिव धेत धेत प्रेधेत प्रेधेत